तेरा तन सो तेरा थान है, सच तेरा पैश करया, नानक तू लहना तू है, गुर अमर तू विचारया।

मूर्ख मुगदा जन्म पया, परणवत नानक तिनकी शरणा, जिन तू नाही विसरया।